0: इति तकीनावत तेच कोनावत अंक ही ते तसोन काओ अंसन इतातिम इतामिम नकम इत तकायत सोन पियो खायप ही तचन पहान ते तकायत एत ते वीवाय पुआहकम तेवकाचित अंक्षिनोम ही तहिंसस्केकम सोन पियो ही ततवत कतमाल ततका पाय सोन कहालाय तत पेह कतेवोस्तमल आनितमल नखकमांगें यासन नखकांच की आपितें हकम कते हकालाइतिंग नामे कखाय पेन यंकाय यासन निथि तावहन हिंचना आनं युक कनतव मोंगवस्ते इतिमय अमंगम सन्नहित यप आसत यप नतमल तक पहानन अंचहित आसतक अखपिन इतिमय यप इसिनमय ओयितन बायत यं होपित अहने कपिर पंत महिम यं नत वनित सन तपास पास अनावत इमय लाइनम वाकित पोकमय पुमय हक्तमल ते विहकालाइते मांगें मोमोयम अंकहित एत उतितमलत मंतमलत सो अंकाओ अंचतना Novatata, yephita hakim takyuk ansapir, ittinesunget, au yeswe, halaitutim hakim nönese. Ii himu sinotan hapias kasulaunin. Yan hak naphita, angwewan makyam. Yan hak katung, tawanawit, nakawa kita angwewandan, taai, tita natumalat purpiao hinsagan. Hita sen purnao ansa yep itim mumoimai ak. Ansa son ka nene se haalaitatim. Ka anka nanap hita hinseskin. Ka anka it pahanvevat hita, pahanat hita, tiniskiat, pavang hita, sypsiuvevat hita, tyrty yekang put. Ka pavan it nysiokat, jokalat hita himujat jantakat nounova pui ita. Puima mumoimnika. Suon kapiunat pai hit et yang hinseskä piktot sen hita novalal sen hita jikkiä työt jengäput puutat sakaptat puankai peetä piutata naat et pai tyyleonit aani hinseskä sen hakam himua it hita pöökan ii himo hapi hopit pas katsiat yang ita itang hinsekussa totokvevat Hakim maksonit se septi maltota. Mut hakim ansa jekyye tapkena ye. Ansa hakim hiita ajurikye haalaitutte. Kus hakim nangoat himo saanta nyok me ephamto hakimit lomahintakat. Jep ima ovajakam. Hakim ja aatselepna ja hakim pyyep haalaitutte. Kahin hiita ne kus hintakat ang jekyye it itanai taavat pyy hakim haalaitutte ngak. Yan hakim tapkena ye nana sengnet hitang pawan kapit pawan pastumala taka hikse hak nasengnet ansa piu hak waim. Pepu mihikmi hak natpu piu ansa kakim tokwa. Nana sengnet kabongwak piu hakim ansa hita itte malat a piu na yorikya. Hin hak hita kacit piu ahoy. Yain na nika, yan hakepam tak wewan keng hakwain. Puan sa iya hupit ang nika. Tokil na wat naat piw it hita. Ita na wati, ita wimi, put ita hinsekwis ka. Epaham hakim katotong. Hak kanasang nang kiwa na wat hakim naat piw hita. Hinseske. Nika yan hakam hin hakim tap kinaye. Nenesat nanasang ne. Nana mihita lomaya ekiyat, ansa hakim tokwe, piu ansa lolmat, ang talaw na inaka. Hakim talahoye, piu ansa pangkang kakwai, piu ta talaw na ya. Pai ii yasa, kahimu ii hakam ii pahanbewat, ang ii lomata langwa, pampa kahimu lawai, ii hapi panta hakpai hupita. Kakwai, itsitsip haktawa takauhalaiti. Puyep ii ka taimatak niika, itamui tsaamimaka, toukil nauta, kimui timtumalaita, ahakam teruwa kacita soswe mitahita puninita takam pumaisawita secep mabuyayam paipam soswe himasunta noopayan hakamitapiyuan sakwakwat tapkinayak umaubang kainana sangane piuhalay kehakam nyunisat umaansa tokwat payasa.
1: Welcome to KUYI's Rewind.
2: Please note that this is a previously recorded segment. All contests and giveaways mentioned during this broadcast are no longer available. Additionally, some information provided in this segment may have already occurred or changed since the original recording. We appreciate your understanding and hope you enjoy the replay content.